नमस्तंगजाते नमस्तंगपाते नमस्तंगमजबे नमस्तस्तअजबे अदेशंगादेशे नमस्तंगापीसे नमस्तंगनृतामे नमस्तंगनृभामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेव नमस्तंगपिव नमस्तंगजन्मे नमस्तंगसुवर्मे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो कालकाले नमस्तस्तदयाले नमस्तंगाभरणे नमस्तंगाभरणे नमस्तंजरारंग नमस्तंकर्तारंग नमो सर्वतंदे नमो सदाबंदे नमस्तंग नरसाके नमस्तंग नरबाके